पावसान रडचे कितले सलीस, कित्याक दुखां कोणायकी दिसनात, काळोखान संतोषचे कितले सलीस, कित्याक परजळ कोणी बोगनात, पूण गरमेंत हिवान आंकुडचे आनी हिवांत गरमेक आपणावचे कश्टांचे मात्र न्हय पगार कठिनायेंतल्या कठिनायेचे आनी हें तिणें साध्य करून दाखयलें. तो तानेल्लो आनी तिणें पियोंक दिलें, तो भुकेल्लो आनी तिणें खावंक दिलें, तो विणगो जाल्लो आनी तिणें ताका वस्त्रांनी नेटयलें, तो घायल्लो आनी तिणें ताची साकरी केली. कित्याक हर दुबल्या जिवितय तिका तोस्सु दिसतालो, तोस्सु तोस्सु तो कुर्सार मरोन जैतेवन जाल्लो सोमी जेजू क्रिस्त. ताच्या स्मेटांनी आपली पावलां मारून आदर्श नेटोवन दुबळ्यांतल्या दुबळ्यांक सोबागेनी सुरंगारावन आनात बाळांक आपल्या वॉर्लांत आरावन जिवंत आसतांस जिवी सांतीन म्हणून मान आपणायिल्ल्या एके साधारण स्त्रियेची असाधारण जिनी मादर तेरेजा परजळीक नेकेत. मूळ कथा आणि गीतां बेनेदिक्ता डिसोजा, नाटक सजोवणी आणि संगीत जॉयल पिरेरा, दिग्दर्शन डॉल्ला मंगलोर, सहा दिग्दर्शन क्लॉड डिसोजा बेंदोर, वीज दिवे अरुण इलेक्ट्रिकल्स बेंदोर, आवाज क्रिस इलेक्ट्रॉनिक्स मंगलोर, वेदी सजोवणी ऑल्विन बजाल, वेस पिंत्रावणी गिरियप्पा इडिया, सादरपण बेनार कलाकुटम, निर्मापकी श्रीमती मिन्ना रुजाई.

0: कौन तू?
1: मुझे नाउ टेरेस, मेरी टेरेस।
0: मदर टेरेसा, तू कित्याक पसुन हंगसर पावली?
1: मुझा सुडवंतराक मेलो, मुझा जेसुक मेलो, मुझा भरतराक मेलोंग।
0: पूर्ण तुवे थका मेल पासो वेल आजून लागी योंक नाने ते नहीं आस्ता तू हंगसर किते करतेली?
1: तुझी उत्तरा मुझा समझने की ये नान सही बा।
0: हावे विसार ले तू हंगसर किते करतेली? मुंजे हंगसर कलकत्ता ना हंगा गटारा नांत हंगा दुबले नांत हंगा अनाथ बुर्गी नांत कोड़कार नांत कुटमान संडलेली प्रायस्त नांत पिडेस्त नांत अने आउंक्वार आवयो ये नांत।
1: हाँ सुम्याची खलती सकन ताचा उल्याक पाळो दिउंचे मात्र मुझे काम तर हाँ वतां किते करूं?
0: मदर टेरेसा, आउ जाना तू सुम्याच्या उल्याक कर्यान पाळो दिताय ते आणि त्यास सुम्याचो आदेश असा की तुझी गरज सर्गा प्रा सड करून भूई निवासींक असा। तू थंय वस, तुझे मिसां वावर करीत राव, दुबळ्यांतल्या दुबळ्यांक अनाथांक गरजेवंतांक कुटमान सांडलेल्यांक संसारान केणलेल्यांक राजकीयान पेणलेल्यांक तुझी कुमोक दीत राव, तांका बोरें करीत राव, तांका आसरो आसा करीत राव। देवाचे बेसांव घंटी जावन तुझे वयर आसतले।
1: जशी सोम्याची खुशी।
2: बोऱ्या मनशांक देव वेगळी आपयता अशें एक चिंताप सादारण जावन आमचे मदें आसा, पूण हर एका वेळार तें सत न्हय म्हणून मादर तेरेजाच्या जिणे वरवीं रुजू जाता। नांतर ही दुबळ्यांची आवय आपल्या कुडी भितर सारक्या रितीर काम करिनातलें दुर्बळें काळीज घेवन पांच पावटी आंजियोप्लास्ट सर्जरी करून त्या पांचय पावटी सर्गाचें बागील तापोट पाटी येती नासली। आसो इल्लेशें पाटीवेचें तर 1910 इसवेच्या ऑगस्ट 24 तारखेर युगोस्लाव्हियाच्या स्कोपजे मुळ्ळे कडेन गोंशा मुळ्ळे एक आंजाळ बाळ जल्मालें। ताची जल्मदातारां व्यापारी सैमाची देवभक्तेची गरजेवंतांची गरज सदांच जाणा आसली, पूण गोंशा 7 वर्सांचे आसताना ताचो बापूय देवाधीन जालो। ताचे आवयन उपरांत वस्तुरांचो वेपार करून कुटमाक जोगासायेन सांबाळलें। आवयक दुबल्या धाकट्यांतय आसलो मोगस गोंशाचे जिणी प्रभावीत करूंक सकलो। ह्या वरवीं आपले 18 वर्सांचे प्रायर आपलें घरदार मोगाच्यांक सांडून कलकत्तांतल्या लॉरेट्टो भयणीच्या मेळाक गोंशा भरती जाली। 2 वर्सांचे तरबेती उपरांत मेरी तेरेसा म्हणल्या नांवाकाल कलकत्तांतल्या एंटेली म्हणले कडेन शिक्षकी आनी उपरांत मुखेल मेस्तीर्ण जावन 17 वर्सां वावुरली। सेंट मेरीज कॉवेंतांत निमाण्यो आंगवण्यो केल्या उपरांत वडील जावन नेमक जाल्ल्या तिका लोकासंगी भरसूंचे अवकाश लाभले आनी त्या वेळार दुबळ्या तशे निराधारी लोकांचे कश्ट वळवळे कळवळे दुखी सलवणेची भोगणां हे सर्व मादर तेरेसाक भोगूंक मेळ्ळे आनी तिचे काळीज मन सगळेंच तांचे थंय आकर्शीत जाले। जेजूच्या उतरांचो उडास तिका आयलो, हांव तानेला म्हणले ताणे आनी ताचे तानेक एक तेंबो नितळ उदक सोडूंक कोणूच नातले। ह्या दुबळ्यांची गत दिसगी तिणे देवाक हात मारली।
1: जाऊन असा हंगसर कित्याक हे अक्रिस्तांव भाव एकामेकाच्या मासांक झगडटात? सैबा देवा, तांच्या मोतीक इल्लोपणी प्रकाश दी, तांच्या काळजान इल्लोपणी मोग थिराय. हे भेंडाप कात्राक दया करून रावय. मात्र अधिकार असा. हांव आतांच भायर वेता, पळया म्हजे तांव कितें जाता ते हांव करता.
3: माधव माधव, दया करून तुमी वसा नाका. थंयसर गलाटो तीक्ष्ण आसा. तुमकां कितेंय जायत?
1: म्हाका कितेंच जायना, तुमी भियेनाकात.
3: तरी मद
1: भयणीनो, म्हजे सवे म्हजो सर्वेस्पर देव आसा. तो म्हाका कितेंय आकस्मीक जावं सोडीत, आनी एकादा वेळा कितेंय अनाहूत घडलें तर ती ताचीच खुशी म्हणून आमी मानिचे की नाका? दया करून ही दुंबी लाय लूट रावया.
4: मा, तू कित्याक हांगा आयली? हांगासर इतलो गालाटो जाता. आळे पळे, आमच्याच भावाक हांगासर मान घाला त्या मातांतल्यांनी. तूं वसू, तूं वस. मा
1: ना ना, तुमी गालाटो रावयता वरेक हांव वेचिना.
4: हो गालाटो रावंक साद्यस ना, कित्याक आमच्या मेल्ल्या बाबाच्या रक्ताचे फारीकपण घेतल्या शिवाय हो गलाटो रावासो ना.
1: बाबा, तुका फारीकपण जाय?
4: वय
1: तर तितल्या पयस एका अक्रिस्तांव भावाक खंय सोदून वेतल्यात तुमी? तुमकां रक्ताचे फारीकपण जायस जाल्यार म्हजे रगत वरया, म्हाका मारा. पूण त्या उपरांत तरी तुमचो गलाटो रावया, देवा खातीर रावया.
4: मा, तूं कितें म्हणटाय? तुजे रगत आमी वारोवचे? तूं आमच्या भुरग्यांची मेस्त्रीन, तूं तांची आवय, तूं आमची आवय. तुका आमी ना ना. मा, आमी गलाटो रावयतां, गलाटो रावयतां. वय मा, वय.
1: देव बरें करून तुमकां. आतां आयका, हांगा आसच्या स्त्रियांक आनी भुरग्यांक आमच्या कोवयताक धाडा. वेगी तुर्त करा.

0: आओ तानेला।
1: सोमिया हवाने किंचे रितेर तुझी सेवा करू, तुझा अपोण्याक पळो देऊन हाव या गावात आईली। तुवे मका बसायले मिसावस हाव करून असा, कित्याक तर मका ही कोशिरदाची कांतवणी।
0: हाव तानेला।
1: हाव ऐकता सुमिया, पण हाव किते करू, तुझी तान कशी बागू।
0: तेरेजा मुझा लानंतल्या लाना बावांक किते तुवे केलेंगी ते मकास तुवे केले।
1: पण हाव एका मेळांत मेळीत असा आणि विदेय पणाची आंघोळ हवे केल्या। मेळाच्या रेग्रा विरोध वसून हवे कशे तुझे मिसाव करू येता।
0: सबारांका पहिले पण तोड्यांक सविचून काढला आणि त्या तोड्यांपैकी हवे तुका प्रत्येक तरान विंचला। या गावांत तुझी गरज

0: वंदन फादर।
1: वंदन मदर। मदर
0: तुम्ही मुझे लगी किते ही विसारोंग आइल ले बशीन भुगता मका।
1: वही मदर पूर्ण तुझे व्यक्तिगत संतीक हाँ अड़कड़ हड़तान जल्यार मका बोक्षण है आसो।
0: फादर तुम्ही मुझे आत्मिक वडील आणि तुम्ही जाणात की मुझे वैयक्तिक संगती मिळल्यो खंचो सिद्धांत तू पवाफिन विसारा किते ते
1: पाटल्या थोड्या दिसांत आऊन हाऊ तुका पळयत आयला हांगासर मागण्या केता पूण तू कोणा लागी उलो नसताय
0: मुझ्या कोशेर्दच्या ताळ्या लागी मुझ्या अंतस्करणाच्या उल्या लागी मुझ्या सोमी जेसू ख्रिस्ता लागी
1: बरे मुखार से
0: मका तो ताळो सांगता की हवे हो मेल सांडीजे साध्य झाल्यार मुझो सुमेल उगडापो करीजे आणि कलकत्तांतल्या दुबळ्यांतल्या दुबळ्यांची सेवा करीजे फादर।
1: मदर कितले दिस तावून हे बोगाप तुझे थंय आंकरेला
0: सारखे नेणा पण सबार दिस तावून हांव चिंता म्हाका देव परत आपयता अ कॉल विद इन अ कॉल एका उल्या भितरलो उलो पण फादर हे सर्व साथी असा की
1: आणि त्या दुसऱ्या आपवण्याक तू तयार असाय मदर
0: खंडित फादर
1: तुका आत्मविश्वास असा तर मुखार सर मदर पूण मुखार मेट काडतच पाटी केदींच पळय नका
0: हांव तयार असा पूण फादर म्हज्या वडिल्लीक हांव कशें सांगू लोरेटो कोवेंत सांडून दुबळ्या धाकट्या मदीं जियेवंक गरज आसची परवानगी कलकत्ताच्या आर्च बिस्पातावन हांव कशी घेव
1: धैर्य घे मदर देवाची खुशी करूंक देवच तुका आधार दितलो आर्च बिस्पाची मात्र न्हय बगार रोमाची परवानगी आणि बेसांव हाडूंक हांव म्हजो सहकार बसयता
0: देव बरें करूं फादर म्हजी जिवीत धन्य जालें फादर म्हाका बेसावन दियात
2: अशें मादर तेरेजाक परवानगी मेळटच तिणें आपलोसू एक मेळ उगडापो केलो मिशनरीज ऑफ चॅरिटी वा माया मोगाच्यो मिशनरी कलकत्तांतल्या गल्ल्यांनी झोपड्यांनी रस्त्यांनी निळशा देगेचे दवें कापाड न्हेसल्ल्या एके धार्मीक भयणीन नवी वाट सोलोंक सुरू केली वैद्यकी तरबेती जोडून आयिल्ल्या उपरांत तिणें मोतीजल गल्ल्यांतल्या भुरग्यां पासून एका रुकामळान लिसांव शिकोवंक सुरवात केलें हांगासर जायपुरत्यो सवलातायो नातल्ल्या वरवीं तिणें धर्नीर तांकां बसयलें आनी धर्नंस तांचें पुस्तक जालें आनी रुखाची सुकल्ली काडी तांचें बरोवचें हातेर आनी अशें सुरवातलें जेजूची तान बागोवंक मादर तेरेजाचें आमोलीक मिसांव।

0: कौन तू?
1: मुझे नाम टेरेस, मेरी टेरेस।
0: मदर टेरेसा, तू कित्याक पसुन हंगसर पावली?
1: मुझा सुडवंतराक मेलो, मुझा जेसुक मेलो, मुझा भरतराक मेलोंग।
0: पूर्ण तुवे थका मेल पासो वेल आजून लागी योंक नाने ते नहीं आस्ता तू हंगसर किते करतेली?
1: तुझी उत्तरा मुझा समझने की ये नान सही बात।
0: हावे विसारले तू हंगसर किते करतेली? मुंजे हंगसर कलकत्ता ना हंगा गटारा नांत हंगा दुबले नांत हंगा अनात बुर्गी नांत कोडकार नांत कुटमान संडलेली प्रायस्त नांत पिडेस्त नांत आणि आंकवार आवयोई नांत।
1: हाउ सुम्याची खलती सकन ताचा उल्याक पाळो दिउचे मात्र मुझे काम। तर हाउ आतां किते करू?
0: मदर टेरेसा, हाउ जाणा तू सुम्याच्या उल्याक खऱ्यान पाळो दिताय ते आणि त्यास सुम्याचो आदेश असा की तुझी गरज सर्गाप्रा सड करून भूंयनिवासींक आसा। तू थंय वस, तुझे मिसां वावर करीत राव। दुबळ्यांतल्या दुबळ्यांक, अनाथांक, गरजेवंतांक, कुटमान सांडलेल्यांक, संसारान केणलेल्यांक, राजकीयान पेणलेल्यांक तुझी कुमोक दीत राव। तांकां बरें करीत राव, तांकां आसरो आसा करीत राव। देवाचे बेसांव घंटी जावन तुझे वयर आसतले।
1: जशी सोम्याची खुशी।
2: बोऱ्या मनशांक देव वेगळी आपयता अशें एक चिंताप सादाण जावन आमचे मदें आसा। पूण हर एका वेळार तें सत न्हय म्हणून मादर तेरेजाच्या जिणे वरवीं रुजू जाता। ना तर ही दुबळ्यांची आवय आपल्या कुडी भितर सारक्या रितीर काम करिनातल्लें दुर्बळें काळीज घेवन पांच पावटी आंजियोप्लास सर्जरी करून त्या पांचय पावटी सर्गाचे बागील तापोट पाटी येती नासली। आसो इल्लेशे पाटीवेचे तर 1910 इसवेच्या ऑगस्ट 24 तारखेर युगोस्लाव्हियाच्या स्कोपजे मुळ्ळे कडेन गोंशा मुळ्ळे एक आंजाळ बाळ जल्माले। ताची जल्मदातारा व्यापारी सैमाची देवभक्तेची गरजेवंतांची गरज सदांच जणा आसली। पूण गोंशा 7 वर्सांचे आसताना ताचो बापूय देवाधीन जालो। ताचे आवयन उपरांत वस्तुरांचो वेपार करून कुटमाक जोगासायेन सांबाळले। आवयक दुबळ्या धाकट्यांत आसलो मोगसो गोंशाचे जिणी प्रभावीत करूंक सकलो। ह्या वरवीं आपले 18 वर्सांचे प्रायर आपले घरदार मोगाच्यांक सांडून कलकत्तांतल्या लॉरेट्टो भयणीच्या मेळाक गोंशा भरती जाली। 2 वर्सांचे तरबेती उपरांत मेरी तेरेसा म्हणल्या नांवाखाल कलकत्तांतल्या एंटेली मुळ्ळे कडेन शिक्षकी आनी उपरांत मुखेल मेस्तीर्ण जावन 17 वर्सां वावुरली। सेंट मेरीज कॉवेंतांत निमाण्यो आंगवण्यो केल्या उपरांत वडील जावन नेमक जाल्ल्या तिका लोकांसंगी बसूंचे अवकाश लाभले आनी त्या वेळार दुबळ्या तशे निराधारी लोकांचे कश्ट वळवळे कळवळे दुखी सलवणेची भोगणां हें सर्व मादर तेरेसाक भोगूंक मेळ्ळें आनी तिचें काळीज मन सगळेंच तांचे थंय आकर्शीत जालें। जेजूच्या उतरांचो उडास तिका आयलो, हांव तान येलां म्हणलें ताणें आनी ताचे तानेक एक तेंबो नितळ उदक सोडूंक कोणूच नातल्लें। ह्या दुबळ्यांची गत दिसतगी तिणें देवाक हाक मारली।
1: जाऊन असा हंगसर कित्याक हे अक्रिस्तांव भाव एकामेकाच्या मासांक झगडटात? सैबा देवा तांच्या मोतीक इल्लोपणी प्रकाश दी, तांच्या काळजान इल्लोपणी मोग थिराय. हे भेंडा कात्राक दया करून रावय.
3: सड चल्ल्या बरी बघता, कोणाक कोणी एकल्याक जीवशी मारलेशे दिसता.
1: भयणीनो भिये नाका, ताणें दिल्लो जीव नाश करूंक ताका मात्र अधिकार आसा. हांव आतांच भायर वेता, पळया म्हजे तो कितें जाता तें हांव करता.
3: मादव मादव, दया करून तुमी वसा नाका. थंयसर गलाटो तीक्ष्ण आसा. तुमकां कितेंय जायत?
1: म्हाका कितेंच जायना, तुमी भिये नाकात.
3: तरी मद
1: भयणीनो, म्हजे सवे म्हजो सर्वेस्पर देव आसा. तो म्हाका कितेंय आकस्मीक जावं सोडीत, आनी एकादा वेळा कितेंय अनाहूत घडलें तर ती ताचीच खुशी म्हणून आमी मागीचे की नाका.

0: वंदन फादर,
1: वंदन मदर, मदर,
0: तुम्ही मुझे लगी किते ही विसारों आई ले बशीन भुक्ता मका?
1: वही मदर, पूर्ण तुझे व्यक्तिगत संगतीक हाँ अड़कल हड़तान जल्यार मका बोक्षण है आसो।
0: फादर, तुम्ही मुझे आत्मिक वडील आणि तुम्ही जाणात की मुझो वैयक्तिक संगती मिळल्यो खंचो सिनांत। तू पवाविन विसारा किते ते
1: पाटल्या थोड्या दिसांतावून हाँ तुका पळयत आयला। हांगासर मागण्याक येता, पूण तू कोणा लागी उलो नसताय?
0: मुझा कोशेर्दाच्या ताळ्या लागी, मुझा अंतस्करणाच्या उल्या लागी, मुझा सोमी जेसू क्रिस्ता लागी।
1: बरें, मुकारसी।
0: मका तो ताळो सांगता की हावें हो मेल सांडीजे, साध्य जाल्यार मुझोस मेल उगडापो करीजे आणि कलकत्तांतल्या दुबळ्यांतल्या दुबळ्यांची सेवा करीजे। फादर,
1: मदर, कितले दीस तावन हे बोगाप तुजे थंय आंकरेला?
0: सारके नेणा, पूण सबार दीस तावन हांव चिंता म्हाका देव परत आपयता। अ कॉल विद इन अ कॉल, एका उल्या भितरलो उलो। पूण फादर, हे सर्व साथी असा की
1: आणि त्या दुसऱ्या आपवण्याक तू तयार असाय मदर?
0: खंडित फादर।
1: तुका आत्मविश्वास असा तर मुखार सर मदर, पूण मुखार मेळ काडटच पाटी केदींच पळय नाका।
0: हांव तयार असा, पूण फादर, म्हज्या वडिलांक हांव कशें सांगू? लोरेटो कोवेंत सांडून दुबळ्या धाकट्या मदीं जियेवंक गरज आसची परवानगी कलकत्ताच्या आर्च बिस्पातावन हांव कशी घेव?
1: धैर्य घे मदर, देवाची खुशी करूंक देवच तुका आधार दितलो। आर्च बिस्पाची मात्र न्हय, बगार रोमाची परवानगी आणि बेसांव हाडूंक हांव म्हजो सहकार बसयता।
0: देव बरें करूं फादर, म्हजी जिवीत धन्य जाले। फादर, म्हाका बेसावन दियात।
2: अशें मादर तेरेजाक परवणगी मेळटच तिणे आपलोच एक मेळ उगडापो केलो, मिशनरीज ऑफ चॅरिटी वा माया मोगाच्यो मिशनरी। कलकत्तांतल्या गल्ल्यांनी, झोपड्यांनी, रस्त्यांनी निळशा देगेचे दवे कापाड नेसल्ल्या एके धार्मीक भयणीन नवी वाट सोलोंक सुरू केली। वैद्यकी तरबेती जोडून आयिल्ल्या उपरांत तिणे मोतीजल गल्ल्यांतल्या भुरग्यां पासून एका रुकामळान लिसांव शिकोंक सुरवात केलें। हांगासर जायपुरत्यो सवलातायो नातल्या वरवीं तिणे धर्नीर तांकां बसयलें आनी धर्नंस तांचें पुस्तक जालें आनी रुखाची सुकल्ली काडी तांचे बरोवचें हातेर। आनी अशें सुरवातलें जेजूची तान बागोंक मादर तेरेजाचें आमोलीक मिसांव।